विन्दते सा एव भागदे येनोपासरत्तास्मै प्रजाम् पुनर्दत्तो विन्दत्तदीयाज्जानुवाक्ये।